कठैव हरिहर परे बाचे देखी सप्तमी त कैसा यात्रु खता खतै सब दिनै कस्तो।